0: ॲडलेड वाणी
1: नमस्कार. 103.1 FM 5 EBIच्या ॲडलेड मराठी मंडळ प्रस्तुत ॲडलेड वाणीच्या आजच्या भागात सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, मला सांगायला खूप आनंद होतोय आणि अभिमानही वाटतोय की काही वर्षांपूर्वी ॲडलेडमधील आपल्याच मराठी लोकांनी आपल्यातल्याच ॲडलेडमधल्या मराठी लोकांसाठी सुरू केलेल्या या ॲडलेड वाणी उपक्रमाचा प्रसार आता फक्त ॲडलेड किंवा ऑस्ट्रेलियापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, तर तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात किंवा कदाचित जगभर पसरलेल्या मराठी भाषकांपर्यंतही पोचलाय असं म्हणल्यास ते वावगं ठरणार नाही. हो, आणि नुसतेच श्रोते वाढतायत असंही नाही हा, तर ॲडलेडमधल्या मराठी कम्युनिटीप्रमाणेच त्यांच्याकडे भेट द्यायला येणाऱ्या त्यांचे

त्याला मी जात असे. त्यात मुख्यतः त्या संगीतकार यशवंतदेव भरवायचे. संगीतकार यशवंतदेव हे गाण्याची निवड, स्वरसाज आणि गायक या तिघांच्याबद्दलही ते भयंकर पर्टिक्युलर होते आणि अत्यंत चिकित्सक पद्धतीने त्याचे ते उलगडा करीत असत. तसेच काही कार्यशाळा प्रसिद्ध समीक्षक आणि गायक अशोक रानडे हेही भरवत असत आणि माझी अभिरुची त्यामुळे तयार झाली. आता मी आपणामध्ये मला जी काही गाणी आवडली आहेत आणि आज मी जी गाणी सादर करणार आहे ना, ते यात एक एक गाणं मी तुम्हाला सांगतो. पहिलं मला गाणं आवडलं, ते आवडीचं जे गाणं आहे ते पंडित रुद्रनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आहे आणि श्रीमती लता मंगेशकर यांनी तो गायलेला आहे. तो म्हणजे मोगरा फुलला. तर मोगरा फुलला हे गाणं त्यांनी स्वरसाज कसा चढवला याची एक आठवण रुद्रनाथ मंगेशकरनी सांगितली होती एका कार्यक्रमात. ती अशी की प्रसिद्ध विचारवंत आणि समीक्षक लेखिका इरावती कर्वे यांनी आपल्या एका पुस्तकात असं लिहिलं होतं की काही रागामध्ये जे अवरोह आहेत त्या अवरोहामध्ये पंचम घेतला तर त्याचं सौंदर्यस्थळ म्हणून आपल्याला उपयोग करता येतो. आणि तो धागा रुद्रनाथ मंगेशकर यांनी पकडून ह्याला एक गोरख कल्याण हाराशी निवडला, कारण त्या रागामध्ये पंचम नाही आहे पण अवरोहामध्ये काही लोक पंचम घेतात, तर तो पंचम त्यांनी घेतलेला आहे. याच्यामध्ये तो मी आपल्याला दाखवतो कसे पंचम त्यांनी घेतला आहे. तो

आता ह्या दुसऱ्या ओळीमध्ये त्यांनी तो पंचमचा उपयोग केलेला आहे. ह्या रागामध्ये दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी मोगरा आणि मानवी देह याची सांगड घातलेली आहे. म्हणजे मोहऱ्याचा वेल जसा लहानपणापासून आपण त्याला पाणी घालतो आणि तो वेल गगनावरतीपर्यंत जातो, तशीच मानवाच्या ऊर्ध्व भागात असलेला मेंदू आणि मोगरा याचं त्यांनी साम्य दाखवलेलं आहे. मोगऱ्याचा फुलाचा सुगंध आणि मानवाच्या मेंदूतल्या एका रसायनाचा सुगंध हा जवळजवळ सारखाच आहे. हे सारखा असण्याचं विधान जे आहे ना ते रघुवीर समर्थ हे एक सज्जनगणावरून मासिक प्रसिद्ध होतं, त्यात एका विदुषीने हे शब्द लिहिलेले होते. तसेच या मोगरा ह्या शब्दामध्ये गचा जो उच्चार केला आहे ना तो खरोखरच उत्तम आहे. तो असा की मोगरा फुलला, तर गचा जो उच्चार केला आहे ना उच्चार सिद्धांताप्रमाणे गच्या उच्चारामुळे आपल्या मेंदूला चैतन्य प्राप्त होतं. जसं आपण गणपती अथर्वशीर्ष म्हटल्यावरती मेंदूचे आरोग्य चांगलं राखलं जातं असं म्हणतात, तसंच हे आहे. त्यामुळे त्यांनी केलेला जो उच्चार आहे तो अतिशय छान आहे आणि औचित्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण.

हे गाणं कवी ग्रेसांचं आहे. श्रीधर फडके यांनी त्याला चाल लावली ही, परंतु पुढच्या गाण्यांच्या शब्दांचा उलगडा न झाल्यामुळे त्यांनी हे गाणं श्री सुधीर मोघे यांना ऐकवलं. आणि सुधीर मोघे हे अत्यंत संगीताचे कान असलेले ग्रस्त होते, कवी होते. त्यांनी त्याच चालीवरती आणि त्याच विषयावरती, म्हणजे मानवी मन या विषयावरती त्यांनी एक गाणं लिहिलं. ते गाणं म्हणजे मन मनास उमगत नाही. तर हे जे गाणं आहे ते मला आवडण्याचं कारण म्हणजे मानवी मन आणि ह्यावरती त्यांनी केलेलं भाष्य. त्यांनी सुधीर मोघेनी मानवी मनाला थेंबांचे आकाश म्हटलेलं आहे. थेंबांचे आकाश म्हणजे आपल्या मनामध्ये भरपूर भावना असतात आणि त्याच्या आकाशाप्रमाणे त्याचा विस्तार असतो मनामध्ये. तसंच आपल्या मनामध्ये निर्णया लाटा असतात. ह्या सगळ्या भावनांचा कल्लोळ जो आहे ना, तो आपल्याला कधी कधी कळत नाही. आणि तो न कळल्यामुळे आपण त्याच्यामागे काय जी काय भावना आपली आहे ती शोधण्याचा प्रयत्न करत असतो, असं त्या कडव्यात आहे. पण त्या कडव्यात असंही म्हटलेलं आहे त्यांनी, सैतानाचा हात आणि देवाचे पाऊल, ह्या हे खरोखर वैशिष्ट्यपूर्ण असे हे शब्दांची निवड आहे. म्हणजे सैतानाचा हात हा नेहमी प्रखर विचार अनिष्ट विचाराने भरलेला असतो, त्यामुळे त्याचा तो वापर नेहमीच अनिष्ट ठिकाणी आणि अन्यायकारकरित्या करतो. परंतु देवाचं जे पाऊल आहे ते अत्यंत शुभ असतं, त्यामुळेच आपण तपोव्रत करणारी जी माणसं असतात त्या माणसांचे आपण पायावरती डोकं ठेवतो. हीच संस्कृती आपली आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे आणि हे त्या गाण्यात प्रतिबिंबित होतं. सगळ्यात शेवटी ते जे कडवं आहे ते म्हणजे असं की माणूस एवढा भावनांचा कल्लोळ घातलेला असताना सुद्धा त्याला समजत नाही की आपण काय विचार केला, आपण कसा विचार केला, आणि ह्या भावनेसाठी तो स्वतःच आपल्याला आत्मपरीक्षण करण्यासाठी प्रवृत्त होतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये आत्मपरीक्षण करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही त्याच्यात आहे. आणि त्या तो संदेशच कदाचित कवीला द्यायचा असेल म्हणून त्यांनी शेवटच्या कडव्यामध्ये लिहिलेलं आहे, धनी अस्तित्वाचा तरीही त्याच्यावर कोणी भरोसा ठेवू शकत नाही, पण त्याची ओळख आपल्याला असावी लागते, हा भाव त्याच्यात आहे. आणि ह्या गाण्याचं जे एकंदर आशय आहे

म्हणजे सुधीर भोवे यांचंच आहे. फार वर्षापूर्वी दूरदर्शनवरती एक मालिका जयवंत दळवी यांच्या कादंबरीवर आधारित होती, ती प्रसिद्ध झाली होती. आणि ती प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचं शीर्षक गीत जे होतं ते कोणी करायचं, तर ते ती जबाबदारी निर्मात्यांनी श्री सुधीर भोगे यांना ठेवली. पण त्याचबरोबर त्यांना असंही सांगितलं की हे एकच गाणं तुम्ही करायचं, ह्या गाण्याचे जी स्वरसात चढवायचं आहे तोही तुम्हीच चढवा, असं तिने सांगितलेलं होतं. आणि या गाण्यामध्ये अशा प्रकारचे शब्द पाहिजेत की जे शब्द तारुण्यसुलभ भावना पण व्यक्त करतील आणि ईश्वराच्या प्रतीची जी प्रती हाक आहे ती पण त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होईल, अशा तऱ्हेचं तुम्ही गाणं तयार करा. आणि सुधीर बोरके हे अत्यंत सक्षम आणि तत्पर असल्यामुळे आणि त्यांना संगीताचा कान होताच, त्यामुळे त्यांनी जे गाणं तयार केलं ना त्या गाण्याला त्यांनी चाल जी लावली आहे ती चाल, पहिली जी चाल आहे ती तारुण्यसुलभ भावनांची जी चाल आहे ती देवकी पंडित यांनी सादर केलेली आहे. आणि मृत्यूशयावर असलेला जो ग्रस्त आहे त्या मालिकेतला, त्यांनी ईश्वराप्रतीची जी हाक मारली आहे त्याची जी व्याकुळता आहे ना, त्या व्याकुळता त्या गाण्यातून प्रसिद्ध होते. आणि हे इतकं ते गाणं दोघांनाही लागू होतं की आपल्याला खरोखरच ऐकून अगदी फार हे वाटतं, म्हणजे कवितेच्या जी प्रतिभा त्यांनी दाखवली आहे ना ही अत्यंत लक्षात ठेवण्याजोगी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांची जी निर्मात्यांची जी अट होती ना, त्या अटेच्या चाकोरी बाहेर त्यांनी अजिबात पाऊल ठेवलेलं नाही आहे. ते गाणं असं आहे की

ही जी मला खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण वाटतात, पण आता आपल्या वेळेच्या अभावी आपण ते सगळं काही दाखवू शकत नाही किंवा ते इथे बोलू शकत नाही. म्हणून मी हे एक गाणं, शेवटचे गाणं ऐकवतो आपणासाठी. ते गाणं म्हणजे श्रीयुत ग दि माडगूळकर यांचं आहे. तर त्यांच्याकडे जिव्हाळ ह्या चित्रपटाचं गीतलेखन होतं आणि पटकथा होती. तर त्यांनी गीतलेखन करून काही गीतं होती ती राम गबाले दिग्दर्शक होते आणि निर्माते पण, त्यांनी त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी लिहून दिली. आणि ह्या जिव्हाळ या चित्रपटाचं संगीत श्रीनिवास खळे यांनी केलेलं आहे. तर हे दोघे एकदा विचार करत असताना एका सिच्युएशनमध्ये राम गोपालेला म्हटलं की इथे गाणं असावं, आणि ते गाणं मागण्यासाठी ते म्हणाले आपण जाऊ ग दि माडगूळकरांकडे. म्हणून दोघे ते गेले घरी. त्यांच्या घरी गेल्यावरती त्यांना कळलं की आज ग दि माडगूळकर यांच्या कन्येचा विवाह संपन्न होणार आहे. त्यामुळे ते त्या हॉलवरती गेले. हॉलवरती गेल्यावरती ते दोघांना बघितल्यावरती ग दि माडगूळकर म्हणाले आज मी ह्या मुलीच्या लग्नाच्या कामामध्ये व्यस्त आहे, तेव्हा आज गाणं बिणं इल्ले गाणं बिणं काय मिळणार नाही. पण ते त्यांचे नेहमीचे ही वाक्य होती, त्यामुळे हे दोघे तसेच तिथे बसून राहिले. आणि अर्थातच त्यांना चहापान केलं. चहापान चालू असताना हळूच हे कवीवर्य विचारतात राम गबालेंना, अहो सिच्युएशन काय आहे. त्याबरोबर राम गबालेंनी संधी साधून सिच्युएशन सांगितली. आपल्याला माहिती आहे की आपल्या लग्न समारंभामध्ये बरेच नातेवाईक मंडळी येतात, बऱ्याच भेटी ज्या असतात त्या त्या दिवशीच होतात, आणि एक प्रकारचं आदानप्रदान त्यावेळेला होत असतं, आणि आपण पुष्कळचं स्मरणरंजन त्यामुळे त्या योगे करीत असतो. त्यामुळे एकंदर आपुलकीची भावना असते. ह्या आपुलकीच्या भावनेला छेद देणारं असं गाणं त्यांनी लिहिलेलं आहे. ते म्हणजे लळा जिवाळा शब्दचं खोटे, मासा मासा खाई कुणी कुणाचे नाही. ह्या गाण्यामध्ये त्यांनी पहिल्या कडव्यात असं सांगितलंय, आई वडील किंवा पक्षी आपल्या पिल्लांना मुलांना दाणा खाऊ घालतात, मोठं करतात, स्वतःच्या पायावरती उभं करतात. पिल्लांना पंख फुटले की ते उडून जातात आणि आई वडिलांना विसरून जातात. तसंच दुसऱ्या कडव्यात त्यांनी म्हटलंय की आपली सगळी नाती रक्ताची असतात, पण रक्ताची नाती माणूस विसरतो आणि तो अत्यंत कोरडेपणाने स्वतःचा स्वार्थ कसा होईल तेच बघत असतो. आणि त्या स्वार्थ बघताना माणूस आपलं कोणाशी काय नातं आहे, मुलगा आहे, पिता आहे, आई आहे, जावई आहे, बहीण आहे, अशा कुठल्याही नात्यांचा भान माणूस ठेवत नाही आणि आपला स्वार्थ साधतो. तिसरं जे कडवं आहे त्या कडव्यात तिने असं दिलं आहे की माणूस देवाला विसरतो, आपल्यावरतीच फक्त प्रेम करतो, आत्ममग्न इतका असतो तो. तर त्यांनी असं म्हटलंय की त्याच्यामध्ये या जगामध्ये जी आपण नाती निर्माण होतात किंवा कुठल्याही माणसाचा जन्म होतो आणि तो कोणाचा पिता होतो, कोणाचा भाऊ होतो, कोणाचा जावई होतो, ही नाती का उत्पन्न होतात याचं एक कोडं त्यांना पडतं आणि त्या सिच्युएशनला योग्य असं त्यांनी ते

तिसरं जे कडवं आहे ते कडवं सहसा आपल्याला रेडिओवरती ऐकायला मिळत नाही, फक्त आपण चित्रपटात ते बघू शकतो. त्यामुळे मी आपण म्हणून दाखवतो,

मंडळी आत्तापर्यंत मी जी काय गाणी ऐकली ती माझ्या अत्यंत आवडीची होतीच, पण अशी असंख्य गाणी आहेत की जी वैशिष्ट्यपूर्णपणे आहेत आणि मला ती भयंकर भावतात. मी तुम्हाला सादर केली ती गाणी आवडली असतील अशी मी आशा बाळगतो. आणि आपणाला जर का आनंद आपल्या गाण्याचा घ्यायचा असेल, गाण्याचे शब्द, गाण्याचा जो स्वरसाज आहे तो आणि गायकाने सादर केलेलं गाणं, ह्या प्रत्येक अंगाचा तुम्ही जर का चिकित्सक दृष्टीने विचार केला तर गाण्यातला आनंद आणखी द्विगुणित होऊ शकतो. तसंच हल्ली वाद्यवृंद हा एक सुद्धा गाण्याची उठाव होण्यासाठी फार उपयोगी पडत असतो, त्यामुळे त्याचाही आपण विचार करावा. ह्या सगळ्या गोष्टींचं उहापोह श्रीयुत यशवंत देव यांनी त्यांच्या शब्दप्रधान गायकी या पुस्तकात केलेलं आहे. ते पुस्तक जर आपणास मिळालं तर आपण जरूर वाचावं. तसंच अलीकडे मी मृदुला दाणे जोशी यांनी पण या विषयावरती फार भाष्य केलेलं आहे आणि सध्या त्या मुंबई विद्यापीठामध्ये अभ्यासक्रम त्यासंबंधी तयार करीत आहेत. त्यांची दोन पुस्तकं आहेत, ती हिंदी गाण्यांवरती आहेत आणि अत्यंत चिकित्सक पद्धतीने तुमची गाण्याची अभिरुची वाढून गाण्याचा आनंद द्विगुणित कसा होईल अशा तऱ्हेने त्यांनी केलेलं आहे. मी थोडंफार ह्याच्यात वाचन केल्यामुळे मला गाण्याचा आनंद माझा द्विगुणित होतो, तसा आपलाही व्हावा असं मी देवापुढे प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो.

नमस्कार मंडळी, आपल्यालाही अॅडलेडवाणीवर जर असा एखादा कार्यक्रम सादर करायचा असेल तर अॅडलेडवाणीच्या टीमशी जरूर संपर्क साधा. लवकरच सुरू होणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणेशोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना अॅडलेडवाणीकडून मनापासून शुभेच्छा. भेटूयात पुढच्या सोमवारी याच वेळी एका वेगळ्या विषयासह अॅडलेडवाणीवर. तोपर्यंत शुभरात्री.